0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 8 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते, अनुभव आपल्याला शिकवतो आणि श्रद्धा त्या मार्गावर चालण्याचे बळ देते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर सुरू झाले आणि जर्सीच्या रॉबिन्स विले अमेरिका येथे आधुनिक युगातील भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर असल्याचं म्हटलं जातं. इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले. दिवस होत आजचा, साल होत 2014. काश्मीरमध्ये भूकंप आला आणि 7.6 MW भूकंपामध्ये किमान 87,000 लोकांचं निधन आणि 208 दशलक्ष लोक बेघर झाले. घटना अशीच आहे, साल होत 2005. सप्टेंबर 11 अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी याची स्थापना केली. दिवस होता आजचाच. पोलंड देशातील सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली गेली. दिवस होता आजचाच. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डीलिट पदवी देण्यात आली, तीही आजच्याच दिवशी. पहिले बाल्कन युद्ध झाले आणि मॉन्टेनेग्रोने ऑटोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध घोषित केल्यामुळे युद्ध सुरू झाले, तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. डॉक्टर काजल तांबे भारतीय पशुवैद्यक यांचा जन्म आजचाच. अभिषेक नायर भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मिल्खा सिंग द फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध भारतीय धावपटू पद्मश्री यांचाही जन्म आजचाच आहे. राजकुमार जानी भारतीय चित्रपट अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर जी एन रामचंद्रन भारतीय संशोधन

जैव भौतिक शास्त्रज्ञ यांचाही जन्म आजचाच. शंकरराव किर्लोस्कर, किर्लोस्कर समूहातील उद्योगपती, संपादक व लेखक, मराठी व्यंगचित्रकार किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर नियत कालिकांचे संपादक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

आपण आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, परंतु प्रत्येक गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहून समजत नाही. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य असते पण मनात दुःख असू शकते. एखादी व्यक्ती शांत असते पण तिच्या मनात अनेक प्रश्न असू शकतात. म्हणूनच दुसऱ्याला समजून घेण्यासाठी केवळ डोळ्यांची नव्हे तर संवेदनशील मनाची गरज असते. आध्यात्मिकता आपल्याला बाह्य जगाबरोबरच स्वतःच्या मनाकडे पाहायला शिकवते. आज काही क्षण स्वतःसाठी काढा. स्वतःला विचारा, माझ्या मनात कुणाबद्दल राग आहे का? मी कुणाला माफ करू शकतो का? मी कुणाला मदत करू शकतो का? माझ्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे म्हणजे अंतर्मुख होणे. आपले डोळे निरोगी ठेवणे जितके महत्वाचे आहे, तितकेच मनातील नकारात्मकता दूर ठेवणे ही महत्वाचे आहे. डोळ्यांना प्रकाश हवा असतो, मनाला आशा हवी असते आणि आत्म्याला श्रद्धा हवी असते. आज आपण एखाद्या दुःखी व्यक्तीला प्रेमाची दोन शब्द देऊया. कदाचित आपल्या छोट्याशा शब्दाने त्याच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण होईल. हे होते आजचे आध्यात्मिक विचार. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन स्वीकारल्यास फायदा होईल. वृषभ राज. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने संवाद साधल्यास वातावरण प्रसन्न राहील. मिथुन रास. आज संवाद कौशल्य तुमची ताकद ठरवेल. नवीन माहिती किंवा शिकण्याची संधी मिळू शकते. महत्त्वाच्या चर्चेत संयम ठेवा. कर्क रास. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील चिंता कमी करण्यासाठी प्रार्थना किंवा ध्यानासाठी वेळ द्या. सिंह रास. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नेतृत्व करताना इतरांचे मत ऐकणे फायदेशीर ठरेल. अहंकारापेक्षा नम्रतेला महत्व द्या. कन्या रास. नियोजनामुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या समस्येवर योग्य तोडगा मिळू शकतो. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कडे. सु भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केएलई वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. गैरसमज झाल्यास शांतपणे चर्चा करा. सहकार्याची भावना ठेवल्यास संबंध अधिक दृढ होतील. वृश्चिक रास. आत्मपरीक्षणासाठी चांगला दिवस आहे. जुन्या अनुभवातून शिकून पुढे जा. भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. धनुरास. ज्ञान आणि नवीन अनुभव मिळवण्यासाठी दिवस चांगला आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. मकर रास. कामात सातत्य ठेवा. जबाबदाऱ्या वाढल्या तरी शांतपणे त्यांचा सामना करा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. कुंभरास. नवीन संपर्क आणि कल्पना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सामाजिक किंवा सेवाभावी कार्यातून समाधान मिळेल. आणि शेवटची मीन रास. मन आध्यात्मिक विचारांकडे वळेल. प्रार्थना, ध्यान किंवा भक्ती संगीतामुळे मनाला शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळीपणाने संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 29 स्टार ऑफ बेथलेम या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. शॉक, मग तो मानसिक असो वा शारीरिक, त्याचे परिणाम तात्काळ नाहीसे करणारे औषध म्हणजे स्टार ऑफ बेथलेम. अपघातात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला शारीरिक इजा तर होतेच, पण मानसिक धक्काही बसतो. अशा वेळी हे औषध दिल्यास अपघाताचे शरीरावर व मनावर झालेले परिणाम दूर करून बरं होण्यास हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. अचानक कानावर पडलेली दुःखद बातमी, घोर निराशा, उदाहरणार्थ परीक्षेचा निकाल, धंद्यातील नुकसान, यामुळे मनाला धक्का तर बसतोच, पण दुःख, निराशा इत्यादी

0: त्याचाही परिणाम होत राहतो. मनाच्या आणि शरीराच्या वेदनांवर दिलासा देणारं असं हे औषध आहे. न दिसणाऱ्या मनाच्या जखमांवर ते मलमपट्टी करतं. इंग्लंडमधील एका प्रसिद्ध बॅच प्रॅक्टिशनरनं वर्णन केलेल्या काही हकीकती पहा. लंडनमध्ये त्यावेळी बॉम्ब कोसळत होते. एक बाई आपल्या घरातच बसली होती आणि बॉम्ब कोसळल्यानंतर ती जेव्हा उठायचा प्रयत्न करू लागली त्यावेळी तिला उठताच येईना. तिच्या मनाला व शरीराला बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे तिला अचानक आर्थरायटिस झाला व तो फक्त या एकाच औषधानं बरा करता आला. एका बाईची मुलगी विमानानं प्रवास करणार होती व नंतर त्या विमानाला अपघात झाला. ही बातमी ऐकून तिच्या आईला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. खरं म्हणजे तिची मुलगी त्या विमानानं काही कारणामुळे जाऊ शकली नव्हती व सुखरूप होती, पण तेव्हापासून सुरू झालेले डोकेदुखी मात्र स्टार ऑफ बेथलेम या औषधाच्या उपचारानंतरच कमी झाली. कधी कधी शॉकचे परिणाम ताबडतोब दिसून येत नाहीत, पण कालांतरानं आठवडे, महिने, कदाचित काही वर्षांनी त्याचे परिणाम दृश्य होऊ लागतात. त्यावेळेला तो शॉक माणूस विसरूनही गेलेला असतो. हे परिणाम मानसिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारचे असू शकतील, उदाहरणार्थ नर्वस ब्रेकडाऊन, त्वचा रोग, संधिवात इत्यादी. म्हणूनच कधी कधी एखाद्या रुग्णाच्या बाबतीत योग्य ती औषध देऊन सुद्धा उपयोग होत नसेल तर हे औषध दिल्यानंतर उपयोग होतो, कारण माणसाला असा एखादा मानसिक किंवा शारीरिक धक्का आयुष्यात केव्हा तरी बसलेला असतोच. इलेक्ट्रिक शॉक, उंचावरून खाली पडणं, अचानक मार लागणं इत्यादी बाबतीतही या औषधांचा उत्तम उपयोग होतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं, कल्पना नसताना मानहानी होणं, अचानक आर्थिक नुकसान होणं इत्यादींमुळे मनावर होणारा परिणाम हे औषध तात्काळ नाहीसं करतं. एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 58 वर्ष, त्यांना जीवनात अनेक मानसिक धक्के सहन करावे लागले. मुलीचं लग्न करून दिलं आणि 6 महिन्याच्या ती सासरच्या छळामुळे माहेरी आली. यानंतर त्यांचं स्वतःचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन करावं लागलं व नंतर हृदय विकारानं अचानक त्यांचे पती निवर्तले. यामुळं सुशीलाबाई स्वतःला सावरू शकल्या नाहीत. झोप लागत नसे, मनातील विचारांचे आवर्तन थांबत नसत, जेवण जात नव्हतं, अशक्तपणाही खूप आला होता, पेप्टिक अल्सरचा त्रास बळावला होता. त्यांना स्टार ऑफ बेथलेम मनातील विचारांचे आवर्तन थांबवण्यासाठी व्हाईट चेस्टनट व अशक्तपणासाठी ऑलिव्ह क्रमांक 23 ची पुष्पौषधी दिली. त्यामुळं त्या स्वतःच्या मनाला आणि शरीराला सावरू शकल्या. आणखी एक उदाहरण घेऊ. मधुकर राव वय 60 वर्ष, रिटायर्ड झाल्यानंतर ते व त्यांची पत्नी दोघंच राहत होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत होता व तिकडे स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. मधुकर रावांची पत्नी अचानक स्वर्गवासी झाली व ते एकाकी झाले. मुलगा पाहुण्यासारखा आला आणि गेला. आपलं उर्वरित आयुष्य परदेशात घालवावं हेही त्यांना रुचेना. एकाकी जीवन कंठावं लागत होतं. त्यामुळे मधुकर रावांना अत्यंत नैराश्य आणि उदासपणा आला. त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू मधून मधून खूप दुखायची. पहाटे लवकर जाग यायची. आपण इथेच राहावं की मुलगा बोलावतोय तिकडे जावं हा निर्णय घेता येईना. मधुकर रावांना पत्नी निधनाच्या मानसिक धक्क्यासाठी स्टार ऑफ बेथलेम, नैराश्यासाठी आणि उदासीनतेसाठी मस्टर्ड आणि स्क्लेरॅन्थस द्विधा मनस्थितीसाठी ही औषधं दिली. यामुळे त्यांची मनस्थिती बरीच सुधारली. झोपही शांत लागू लागली. आता एक घर चुलत भावाच्या ताब्यात देऊन ते काही दिवसांसाठी मुलाकडे जाणार आहेत. आवडलं तर कदाचित तेथेच राहणार आहेत. एकंदर अचानक मानसिक किंवा शारीरिक धक्का आणि त्याचे परिणाम यासाठी ही क्रमांक 29 ची स्टार ऑफ बेथलेम ही बॅचफ्लॉवर रेमेडी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLV अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमा

0: शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NIMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रेय KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी. स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ऑन द वे. रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी ಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97, ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with multidisciplinary faculty. And you'll gain hands-on experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more, plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit Kahed JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831 244444 extension 4327.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे जागतिक दृष्टी दिन. यानिमित्त आपण आपल्या डोळ्यांची काळजी काय घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, काय आजार

0: ॲट द सेम टाइम अगदी पॉवरफुल मेसेज आहे. का म्हणजे आपण सहसा कुठलीही गोष्ट आपल्याला जी आवडते आपण त्याच्यावर प्रेम करतो, त्याला आम्ही दुर्लक्ष करत नाही.
1: हो ना,
0: तसं आपण आपल्या डोळ्यांवरती खूपच दुर्लक्ष करतो. आपण बघतोय हे जग हे आपण ग्रांटेड घेतो. जोपर्यंत आपल्याला डोळ्याचा काहीतरी त्रास होत नाही तोपर्यंत कधीही आम्ही डॉक्टरांकडे जाणं किंवा तपासून घेणं हे होत नाही.
1: नक्कीच.
0: पण आपल्याला जे आवडतं त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे हे कोणाला सांगावं लागत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की लव्ह युअर आईज हे जे थीम आहे हे खूप चांगलं थीम आहे. हे मेसेज द्यायला, लोकांना हे सांगून देणं की आपल्या डोळ्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला आपल्या डोळ्यांवर प्रेम करायला पाहिजे, मगच आम्ही काळजी घेऊ शकतो.
1: बरोबर. मग आजच्या काळात डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं का आवश्यक आहे?
0: का म्हणजे खूपसे असे प्रॉब्लेम्स आम्ही बघतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये जे डोळ्यांचे त्रास जे होतात, म्हणजे डोळे दुखणे किंवा ताल होणे किंवा डोळ्याला नीट दिसत नाही, आणि ह्या गोष्टींसाठी खूपदा लोक आमच्याकडे लेट स्टेजेसमध्ये येतात, उशिरा येतात. का आपल्याला कधीही वाटतं, आणि एस्पेशली ज्यांचं वय झालेलं असतं त्यांना असं वाटतं की बहुतेक माझा चष्म्याचा नंबर वाढला असणार म्हणून मला नीट दिसत नाहीये, जाईन कधीतरी, आज नाही, आज हे आहे, आज आणि एक काहीतरी आलं, उद्या आणि काहीतरी आलं, असं करून आपण ते पोस्टपोन करतो.
1: हो ना.
0: आणि खूपसे असे डोळ्याचे असे विकार आहेत जे लेट जर आला, आता फक्त चष्म्याचा नंबर असेल काही प्रॉब्लेम नाही, नंबर दिला की दिसायला लागतं,
1: बरोबर.
0: पण असे विकार आहेत जे लेट स्टेजेसमध्ये आम्ही त्याला क्युअर करू शकत नाही. आणि म्हणून डोळ्याची तपासणी आम्ही सगळ्या पेशंट्सना सांगतो 40 वयानंतर दरवर्षी आपण डोळ्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. आणि तपासून घेणं म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर नाही, डोळ्याचं प्रेशर असतं. जसं आपलं ब्लड प्रेशर असतं तसं डोळ्याचं प्रेशर असतं.
1: बर.
0: तर ते चेकअप करून घेणं नॉर्मल रेंज असायला पाहिजे जे 10 ते 20 मिलीमीटर असतं.
1: ओके.
0: आणि मागचा पडदा ज्याला आम्ही रेटिना म्हणतो ते चेकअप करून घेणं, प्लस पूर्ण डोळ्याचं चेकअप डोळ्याच्या डॉक्टरांकडून चेकअप करून घेणं 40 वयानंतर वर्षातून एकदा हे अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण आता आपण 40 वयानंतर युजली इयरली आपले दातांचा चेकअप करतो, इवन तरुण असलेले लोक दातांचा चेकअप करतात किंवा शुगर चेक करून घेतात, बीपी चेक करून घेतात, आपले रुटीन ब्लड टेस्ट करून घेतात वर्षातून एकदा. पण डोळ्यांसाठी स्पेसिफिकली असं जात नाही.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे काय म्हणजे असे काही डोळ्याचे विकार आहेत ज्याच्या जे लेट स्टेजेसमध्ये आम्ही दृष्टी परत आणवू शकत नाही. म्हणून अर्ली स्टेजमध्ये लवकर जर डिटेक्ट झालं तर त्याचा इलाज असतो.
1: बरोबर.
0: आणि दृष्टी आम्ही बघितली आहे जे लोक आमच्याकडे रेग्युलर चेकअप्स करतात, जसं आता फॉर एक्झाम्पल मधुमेह, ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना मागच्या रेटिनावरती, मागचा पडदा जो म्हणतो किंवा रेटिना म्हणतो, त्याच्यावरती जे रक्तवाहिन्या असतात त्या वीक होऊ शकतात आणि रक्त पुरवठा रेटिनाला पुरे होत नाही आणि तो डॅमेज होतो.
1: बर.
0: आणि जेव्हा डॅमेज होतो दृष्टी कमी होते, ती दृष्टी परत आणणं कठीण होत. आणि म्हणून लवकर डिटेक्ट झालं आहे ती दृष्टी आम्ही काही लेझर्स करतो किंवा एक एकदा इंजेक्शन द्यावे लागतात, लेट स्टेजमध्ये ऑपरेशन पण करावं लागतं रेटिनावरती. तर हे सगळे गोष्टी ऑपरेशनच्या स्टेजला यायच्या आधी आम्ही जर ट्रीटमेंट दिली तर दृष्टी आम्ही कायम ठेवू शकतो.
1: अच्छा. मग दृष्टी कमी होणं म्हणा किंवा डोळ्यांचे वेगवेगळे आजार होणं याची प्रमुख कारणं काय असतात?
0: कारण म्हणजे जसं मी म्हटलं, एक मधुमेह किंवा ब्लड प्रेशर, दुसरं आहे ज्याला आम्ही काच बिंदू किंवा ग्लॉकोमा म्हणतो. आता ग्लॉकोमा म्हणजे जसं ब्लड प्रेशर असतं, नॉर्मल ब्लड प्रेशर 120-80 असं असतं, तसंच

0: डोळ्याचं प्रेशर असतं जे 10 ते 20 मिलीमीटर असतं, तर ते हळूहळू वाढू शकतं.
1: बरं.
0: आणि हे वाढतंय हे आपल्याला कळून येत नाही. म्हणून जेव्हा पेशंट्स आमच्याकडे चष्म्याच्या नंबरसाठी येतात तेव्हा आम्ही हे डोळ्याचं प्रेशर चेक करतो.
1: ओके.
0: मागचा पडदा चेक करतो आणि जर डोळ्याचं प्रेशर वाढलं तर मागची नस जी आहे ज्याला आम्ही ऑप्टिक नर्व म्हणतो ती नर्व दाबली जाते आणि दाबली गेल्यामुळे त्याच्यातलं ब्लड सप्लाय कमी होऊन दृष्टी हळूहळू हळू मंदावते. आणि मंदावते म्हणजे कशी की साईडची दृष्टी,
1: अच्छा,
0: पेरिफेरल विजन जे आम्ही म्हणतो साईडची दृष्टी कमी व्हायला लागते आणि म्हणून आपल्याला कळून येत नाही का. म्हणजे आम्ही दोन्ही डोळे उघडे ठेवतो सहसा सरळ बघत असतो, साईडची दृष्टी कमी होती आहे हे कळून येत नाही खूपशा लोकांना,
1: होय ना.
0: आणि म्हणून लेट स्टेज मध्ये जेव्हा खूपच दृष्टी कमी झालेली असते तेव्हा कळून येतं. आणि कुठलीही नस कुठलाही नर्व आपल्या शरीरातलं एकदा डॅमेज झालं ते रिजनरेट किंवा रिकवर करू शकत नाही. तसंच डोळ्याची जी ऑप्टिक नर्व आहे ती परत आम्ही रिजनरेट करू शकत नाही.
1: अच्छा.
0: आणि असे विकार आहे. आता समजा आणि एक विकार आहे मोतीबिंदू. मोतीबिंदूमुळे सुद्धा दृष्टी हळूहळू कमी होते. आमच्याकडे खूप पेशंट असे येतात म्हणजे एस्पेशली खेडेगावातले वगैरे, पूर्ण मोतीबिंदू पिकलेला असतो, युजली एका डोळ्यात पूर्ण पिकलेला असतो, दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडंसं कमी पिकलेलं असतं, तर त्या दुसऱ्या डोळ्यावरती चालू ठेवलेलं असतं, आपल्याला थोडं दिसतंय ह्या डोळ्यात असं. तर मोतीबिंदू पूर्ण पिकलेला असतो काही दिसत नसतं, पण तरीही त्या स्टेजला आलं तरीही मोतीबिंदू काढून लेन्स बसवून जर मागचा पडदा चांगला असेल तर चांगलं दिसतं. पण काचबिंदूमध्ये जेव्हा प्रेशर वाढून मागची नस खराब होते तेव्हा दृष्टी कमी झालेली ती परत येऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: तर हा फरक आहे मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये. दोन्ही विकारांमध्ये दृष्टी हळूहळू कमी होते. आता हा मोतीबिंदू आहे की काचबिंदू आहे की शुगरमुळे मागच्या पडद्यावरती डॅमेज आहे की बीपीमुळे मागच्या पडद्यावरती डॅमेज आहे. आणि एक विकार आहे ज्याला आम्ही म्हणतो एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन, ARMD. त्याच्यामध्ये सुद्धा वयानुसार हळूहळू दृष्टी मंदावते. का म्हणजे मागच्या पडद्यावरती एक स्पॉट असतो जिथं सगळी दृष्टी केंद्रित होते. जे काय लाईट आपल्या डोळ्यातून येतं काळ्या बुबुळवर आधी पडतं, मग लेन्सवरती जिथं मोतीबिंदू होतो आणि नंतर मग पडद्यावरती, असं ते रिले सिस्टम असा असतो. तर ती सगळी दृष्टी एका पॉइंटवरती ज्याला आम्ही मॅक्युला म्हणतो रेटिनावरती असतो तो, तर त्या स्पॉटवरती डॅमेज व्हायला सुरू होतो एज रिलेटेड. युजली आम्ही बघायचो आधी 70 वर्षानंतर 65 वर्षानंतर असं दिसायचं हे ARMD, पण आजकाल 50 वयाला पण दिसतं.
1: बापरे.
0: सो म्हणून ह्या गोष्टी लवकर डिटेक्ट व्हायला पाहिजे. आणखीन एक मेसेज मला द्यायचा आहे लोकांना की आजकाल चष्मा घालणं हे फॅशन पण झालेलं आहे. वेगळे वेगळे टाईपचे चष्मे, वेगळ्या कलरचे, नथिंग रॉंग विथ दॅट, चांगलं आहे. आम्हाला जर चष्मा लागतो तर ॲटलीस्ट चष्मा घालून सुंदर दिसूया असं जर आपण म्हणतोय त्याच्यात काही चुकीचं नाहीये. पण चष्म्याचा नंबर हा जास्त महत्वाचा असतो एक. आणि दुसरं डोळ्याची तपासणी पण व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर आता खूपसे असे दुकानं आलेत ऑप्टिशियनची दुकानं, फॅन्सी चष्मे मिळतात, फ्रेम्स मिळतात, तिथंच फ्री चेकअप होतोय.
1: हो.
0: ओके. पण ते फक्त चष्म्याचा नंबर चेक केला जातो, बाकीच्या गोष्टी चेक केले जात नाहीत.
1: नक्कीच.
0: तर म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांकडून ह्या सगळ्या गोष्टी, डोळ्याच्या आतल्या गोष्टी चेक करून घेणं हे फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. नक्कीच. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही म्हटल्यासारखं जसं बीपीचं प्रेशर असतं तसं डोळ्यांचंही प्रेशर असतं आणि ते चेक करून घेणं खूप महत्वाचं आहे.
0: चेक करून घेणं, मागचा पडदा चेक करून घेणं, मोतीबिंदू व्हायलाय का हे चेक करून घेणं. का म्हणजे सहसा आम्ही बघतो की मोतीबिंदू जेव्हा सुरुवात होते चष्म्याचे नंबर बदलतात. आणि आपल्याला वाटतं की नंबर बदललाय, आपण जाऊन चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्मा बदलून घेऊन येऊ
1: बरोबर,
0: पण मोतीबिंदू व्हायला लागलाय हे कळून येत नाही.
1: नक्कीच मोतीबिंदूचं प्रमाण पण खूप आहे आता, तर काय नेमकं कारण आहे मोतीबिंदू होण्याचं, की असं एज रिलेटेड प्रॉब्लेम आहे तो?
0: एज रिलेटेड प्रॉब्लेम आहेच, पण आम्ही सुद्धा आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय की जे आम्ही मोतीबिंदू बघायचो 60 वर्षाला 60+ असं, ते आजकाल कित्येक लोकांना 40+,
1: बापरे
0: 50+ असे ह्या वयाला सुद्धा दिसत. आणि असं होऊ शकते की हे सगळं आपल्या स्क्रीनमुळे असेल.
1: बापरे,
0: का म्हणजे त्या स्क्रीनवरून काय रेज येत आहेत हे, म्हणजे इट इज ब्राईट लाईट,
1: हो ना,
0: आणि आम्ही किती बघत असतो आपले मोबाईल फोन्स आपले, आणि आजकाल आपलं काम पण तसं आहे की कम्प्युटर्स लॅपटॉप्स हे सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या कामामध्ये आपल्याला लागतात, तर त्याचे परिणाम पण असू शकतात, का म्हणजे ते रेज डोळ्यात जात
1: असतात.
0: म्हणून ऑप्टिमम यूज ऑफ डिव्हाइसेस हे खूप महत्त्वाचं आहे.
1: अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन माझा तोच होता की स्क्रीन टाइम आपलं वाढलंय आणि टीव्ही वगैरे पण आपण बघत असतो किंवा कम्प्युटरचा उपयोग तेवढा होतो, तर या सगळ्या वापरामुळे मग डोळ्यांना काय त्रास होतो किंवा काय असे नेमके आजार होतात जे आपण सांगू शकू? आता
0: 2-3 प्रॉब्लेम्स होऊ शकतात. एक म्हणजे डोळे आपण स्ट्रेन करत असतो, डोळ्याचे मसल स्ट्रेन होत जातात, ज्याच्यामुळे चष्म्याचे नंबर सुद्धा लोकांना जास्त येत आहेत.
1: बर,
0: हे आम्ही बघितलेलं आहे इवन मुलांमध्ये. मुलांमध्ये सुद्धा चष्म्याचे नंबर आता जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर आम्ही म्हणू की एज ग्रुप सहसा 10 ते 20 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 70% पोरांना चष्मा आहे.
1: हो ना,
0: आणि ह्याला 2 कारणं आहेत. एक, पोरांना स्क्रीन मोबाईल फोन टीव्ही हे खूप, टीव्ही तरी लांबून बघितला जातो,
1: बरोबर,
0: हा मोबाईल फोनचा स्क्रीन इतक्या जवळून आणि सारखं हे गेम ते गेम काय काय चालू असतं पोरांमध्ये आम्ही बघत असतो, तर ह्याच्यामुळे चष्म्याचे नंबर वाढलेत. आणि दुसरं कारण हे आहे की पोरांना आजकाल प्रेशर खूप आहे अभ्यासाचा,
1: हो ना,
0: आम्ही बघतो जसं आम्ही लहान असताना आम्ही खूपदा घरी यायचो, आपलं दप्तर ठेवायचो, काहीतरी खायचो आणि खेळायला. आजकाल पोरं ट्युशन क्लासला जातात शाळा, तर इतकं प्रेशर आलेलं आहे त्यांना वाचनाचा, त्याच्यामुळे सुद्धा नंबर वाढतात. हे मुलांमध्ये आम्ही बघतो, पण वयस्कर किंवा इवन मिडल एज म्हणा किंवा 30 वर्षाच्या माणसामध्ये सुद्धा मोबाईलचं स्क्रीन वाढलेलंच आहे,
1: हो ना,
0: स्क्रीन टाइम वाढलेलं कामासाठी सुद्धा आणि लीजर एंटरटेनमेंट सोशल मीडिया इंस्टाग्राम हे सगळं खूप वाढल्यामुळे, खूपच म्हणजे स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे डोळे ड्राय व्हायला लागतात, डोळे सुकणे, डोळ्याचे अश्रू कमी होणे, आणि म्हणून काय होतं आपल्या डोळ्यांमध्ये कायम असं माझे डोळे थकलेले आहेत. डोळे थकलेत म्हणत नाही कोणी, मी थकलोय, मला थकवा वाटतो, ऍक्च्युली ते डोळे टायर्ड असतात,
1: बरोबर.
0: आणि कंटिन्युअस स्क्रीन, आता मी शाळांमध्ये जेव्हा जाते पोरांबरोबर असते तेव्हा मी त्यांना सांगते की 30 पेजेस पुस्तकाचे जर वाचले तर किती स्ट्रेन येतो, तेवढा स्ट्रेन तुम्हाला एक पेज तुमच्या स्क्रीनवरचा जर वाचला सेम आहे. 1 पेज ऑन द स्क्रीन इज इक्वल टू 30 पेजेस ऑफ अ बुक,
1: बापरे
0: एवढा स्ट्रेन येतो. सो हे हा प्रॉब्लेम आहे. ते स्क्रीनमुळे मेंटल इश्यूज हे ते मी तर बोलत नाहीये, पण हे डोळ्यांमध्ये ड्रायनेस, ड्राय आयज सुद्धा आम्ही वय झाल्यावर होतोय, एस्पेशली बायकांना मेनोपॉज झाल्यानंतर जास्त वाढतंय, डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याला असं टोचल्यासारखं होतं, थोडेसे लाल होतात डोळे आणि सारखं असं डोळे बंद ठेवावेसे वाटतात, किंवा आपल्याला काहीतरी थंड बर्फाचं पॅक लावावं सारखं वाटतं डोळ्यावरती. हे सगळे जे प्रॉब्लेम्स जे आम्ही फेस करतो हे सगळे ड्रायनेसमुळे आहेत, आणि हे ड्रायनेस आम्ही आता मुलांमध्ये बघतो,
1: बापरे,
0: त्या एजला सुद्धा. आता आय टी प्रोफेशनल्स आहेत त्यांना कॉन्स्टंटली स्क्रीनच्या समोर असायलाच पाहिजे. पण त्याचे थोडे उपाय आहेत, जसं की रूल ऑफ 20. रूल ऑफ 20 म्हणजे काय, की दर 20 मिनिटाला एक 20 सेकंद लांब खिडकीच्या बाहेर दूर असं बघायचं.
1: अच्छा.
0: का म्हणजे आपले डोळ्याचे मसल्स जे असतात, जवळचं काही बघताना ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात. आणि आता आमचं सगळं जवळचं बघणं झालेलं आहे. लांब आम्ही बघतच नाही, समोर माणूस बसलाय तरी आम्ही त्या माणसाबरोबर व्हॉट्सअपवरती चॅट करतो.
1: नाही, खरी परिस्थिती आहे, खरीच
0: परिस्थिती आहे. तर हे जवळचं खूप बघितल्यामुळे डोळ्याचे मसल्स टायर्ड होतात.
1: हो.
0: आणि म्हणून ते रूल ऑफ 20 की तुम्ही लांब बघा, म्हणजे डोळ्याचे मसल्स रिलॅक्स होतात दर 20-20 मिनिटाला. म्हणून ते रूल ऑफ 20. आणि डोळे थोडे असे स्क्वीज करायचे, म्हणजे तो थकवापणा असा तेवढा वाटत नाही.
1: बरोबर, म्हणजे तो नियम थोडासा आपण स्क्रीनचा वापर करत असताना थोडासा पाळला पाहिजे.
0: हो. आणि दुसरा नियम म्हणजे हे बाकीचे हेल्थ प्रॉब्लेमसाठी सुद्धा, जसं आता मी म्हटलं मेंटल हेल्थ इश्यूज किंवा झोप लागत नाही, हे सगळं ऍक्टिव्ह स्क्रीन असल्यामुळे. आता झोपताना सुद्धा आम्ही स्क्रीन बघत इंस्टाग्राम स्क्रोल करत झोपतो. दॅट इज व्हेरी बॅड. मग झोप नीट लागत नाही, काय म्हणजे ब्रेन स्टिम्युलेट होत असतं.
1: अच्छा.
0: सो देर आर म्हणजे कित्येक इश्यूज आहेत ह्या, एस्पेशली मोबाईल फोन्समुळे मी म्हणेन की खूपसे प्रॉब्लेम्स होतात. तर त्याचा ऑप्टिमम वापर तुम्ही कशासाठी वापरताय, चांगला वापर जो आहे तो करा.
1: अगदी जसं मुलांच्या बद्दल तुम्ही बोललात आता, तर मुलांच्या मध्ये काही डोळ्यांचे प्रॉब्लेम झालेत हे जर ओळखायचं असेल पालकांनी, तर काय अशी लक्षणं आपण सांगू शकतो?
0: हे बघा, मी असं म्हणेन की सगळ्या पोरांना 5 वर्षापासून दरवर्षी चेकअप व्हायला पाहिजे. म्हणून आजकाल खूपदा शाळांमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या हॉस्पिटलतर्फे शाळांमध्ये जाऊन चेकअप्स करतो, इव्हन गव्हर्नमेंट स्कूल्सला जाऊन वगैरे. काय म्हणजे प्रायव्हेट शाळांमध्ये जे ज्यांना अवेअरनेस आहे ते करतातच, पण तरीही 5 वर्षानंतर तर, आणि त्यांना तेव्हा वाचता येत असतं वगैरे, ABCD वाचता येतं, तर ते स्क्रीनवरचं आम्ही लेटर्स जे दाखवतो ते वाचता येतं की नाही हे सगळं आम्ही बघतो, नंबर आहे का हे सगळं आम्ही बघतो.
1: बरोबर.
0: पण पालकांना जर म्हणजे 5 वर्षाच्या आधी लहान सहान गोष्टी असतात की TV खूप जवळून, यू मोस्टली माझ्याकडे जे पालक येतात, पेरेंट्स जे येतात, मला म्हणतात की खूप जवळून TV बघतो हा, तर आम्ही सांगत असतो लांब बसरे पण ऐकत नाही, सारखं जवळच जातो. दॅट इज अ साईन.
1: हो.
0: त्याला लांबचं दिसत नाहीये.
1: अच्छा.
0: पुष्कळदा कुठंतरी म्हणजे दिस इज द मेन कंप्लेंट असं असतं की TV बघताना ते जवळ जाऊन बघतात. तर हे एक साईन आहे. प्लस खूपदा असं होतंय लहान बाळ म्हणजे आता बघत असतं लांबून असं एक काहीतरी दाखवून, हे काय आहे, हे पेन आहे, हातात चॉकलेट दाखवा पाहिजे तर असं काहीतरी करून नीट दिसतंय की नाही
1: चेक करण्यासाठी.
0: खूपदा असं पेरेंट्स माझ्याकडे येतात आणि आम्ही बघतो की म्हणजे मुलांना चेकअप केल्यावर, अरे खूप नंबर आहे ह्या मुलाला, एवढे दिवस शाळांमध्ये कळालं नाही का, बोर्डवरचं दिसत होतं का, जेव्हा आम्ही विचारतो तर म्हणतात की हो तो म्हणत होता की थोडं कमी दिसतंय असं, आम्हाला वाटलं की तो उगीच सांगतो असं पण होतंय.
1: हो ना.
0: तर असं दुर्लक्ष करू नये, कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करू नये. सो इमिडिएटली जरी आमच्याकडे आले आणि आम्ही म्हटलं नाही आहे चष्म्याचा नंबर नाही आहे, ॲटलीस्ट ती खात्री आहे की नंबर नाही आहे. पण म्हणून चेक करणं खूप गरजेचं असतं. एक एकदा डोळे चोळतात पोरं, असे काळ्या बुबुळवर असं घासतात आयलिड्सवरती, तर ते पण एक साईन आहे की त्यांना दिसत नाही, म्हटल्यावर थोडा डोळा असा असं चोळला आणि बघितलं की थोडं दिसतंय, तर ते आणि एक साईन आहे.
1: म्हणजे पालकांनी थोडंसं मुलं काय सांगतात याकडं अजिबात दुर्लक्ष करू नये,
0: अजिबात दुर्लक्ष करू नये. आणि एक एकदा असं पण होतं पोरांना कळत नाही.
1: हो ना.
0: त्यांना वाटतं जे त्यांना दिसतं ते
1: तेवढंच क्लिअर आहे,
0: क्लिअर आहे सगळ्यांना,
1: तेवढंच दिसत असावं. करेक्ट करेक्ट,
0: असं वाटतं त्यांना, म्हणजे त्यांना माहित नसतं, लहान असतात.
1: बरोबर,
0: मोठे होईपर्यंत मग नंतर
1: प्रॉब्लेम वाढलेला असतो,
0: म्हणून चेक करून घेणं हे चांगलं.
1: बरोबर,
0: एक एकदा डोळे तिरळे असतात लहान मुलांमध्ये, डोळे तिरळे असतात. आमच्याकडे असे पेशंट आहेत जे म्हणतात की नाही, आम्हाला आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की हे अगदी म्हणजे लकी,
1: बापरे,
0: म्हणजे बाळ जर जन्माला आले डोळे तिरळे आहेत म्हणजे हे खूप लकी, आपल्या घराण्याला खूप लकी आहे, म्हणून त्याला काही करायचं नाही. पण जो डोळा तिरळा असतो त्या तिरळ्या डोळ्यामध्ये दृष्टी कमी होते, का म्हणजे डोळे स्टिम्युलेट होत नाहीत त्या स्पॉट, मागच्या रेटिनाच्या स्पॉटवर स्टिम्युलेशन नसतं, आणि म्हणून त्या डोळ्याची दृष्टी कमी होते.
1: अच्छा,
0: आणि ते नंतर कळून येतं का म्हणजे दुसऱ्या डोळ्यांमध्ये चांगलं दिसत असतं.
1: बरोबर,
0: म्हणून जे लहान मुलांमध्ये डोळे तिरळे असतात त्याला दुर्लक्ष नाही करायचं.
1: अच्छा, त्याचबरोबर एकदा वाढलेला नंबर जो असतो आपला चष्म्याचा, तो आपल्याला कमी करता येतो का?
0: हो, नक्कीच कमी करता येतो. आजकाल लेझर ट्रीटमेंट आहे
1: बर,
0: ज्यांनी चष्म्याचा नंबर आम्ही काढतो, एस्पेशली तरुण लोकांमध्ये वय 20 ते 40.
1: अच्छा,
0: काय म्हणजे तो कॉन्स्टंट नंबर असतो, नंबर एकदा कॉन्स्टंट झाला तर त्यावेळी आम्ही लेझर करून तो नंबर काढू शकतो, चष्मा घालायची गरज नसते. आणि नंतर जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा सुद्धा आम्ही, आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याला आम्ही रोबॉटिक सर्जरी म्हणतो,
1: बर,
0: लेझरने मोतीबिंदू काढला जातो, अगदी प्रिसाईस, ॲक्युरेट, अगदी म्हणजे लेन्स जी आम्ही बसवतो ती वर्षानुवर्ष असं हलत नाही किंवा शिफ्ट होत नाही. आणि ह्या टेक्नॉलॉजीजमुळे मोतीबिंदूचं ऑपरेशन अगदी सोपं झालेलं आहे पेशंट्सना. 10 मिनिटात होतं आणि 1-2 तासात घरी जातात, दुसऱ्या दिवशी कामाला लागतात. तर हे टेक्नॉलॉजीज असल्यामुळे आणि लेन्स जी आम्ही बसवतो मोतीबिंदू झाल्यानंतर ऑपरेशन जेव्हा आम्ही करतो, ती लेन्स सुद्धा लांबचं जवळचं सगळं बिना चष्म्याचं दिसू शकते.
1: अच्छा,
0: म्हणून आजकाल आम्ही मोतीबिंदू सुद्धा लवकर ऑपरेशन करतो, पूर्ण दृष्टी कमी होईपर्यंत, पूर्ण पिकेपर्यंत थांबायची गरज नाही. जसं आता प्रोफेशनल्स असतात, डॉक्टर्स, लॉयर्स, इंजिनियर्स, त्यांची कामं असतात,
1: हो ना,
0: कमी दिसून
1: चालत नाही,
0: चालत नाही, तर तेवढं थांबायची पण गरज नसते. आणि आजकाल तरी मी बघते बायका जेव्हा चष्म्याचा नंबर लागतो जवळच्यासाठी 40 वयानंतर, तर आपल्याला चष्मा घालायचा नसतो, बायकाच नाही पुरुष सुद्धा, का म्हणजे चष्मा कुठंतरी पडलेला असतो, आपल्याला दिसत नसतं जवळचं, आणि मोबाईल फोन्स आजकाल दिसलं नाही तर खूपच त्रास होतो. तर खूप लोक माझ्याकडे येऊन जरी मोतीबिंदू झाला नसेल तरीही लेन्स एक्सचेंज करून घेतात,
1: म्हणजे तसंही करू शकतो,
0: तसं पण करू शकतो.
1: Okay.
0: तर चष्म्याच्या नंबरचा म्हणजे चष्मा जर नको असेल तर तरुण वयात किंवा मिडल एज किंवा ओल्ड एज ट्रीटमेंट करून, लेझर ट्रीटमेंट करून, रोबॉटिक सर्जरी करून चष्म्याचा नंबर आम्ही काढू शकतो. चष्मा नाही घालावा असं पण होऊ शकतं ज्यांना नको असेल.
1: ओके, मग जसं वाढलेला नंबर आपण कमी करू शकतो म्हटलात तुम्ही, तसं वाढू नये नंबर म्हणून काही काळजी घेऊ शकतो का?
0: जसं मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल आम्ही खूप चष्म्याचे नंबर बघतो, तरुणांमध्ये असतो, तर तो येऊ नये किंवा आलाय तरीही वाढू नये. एक म्हणजे ते रूल ऑफ 20.
1: अच्छा,
0: डोळ्याचे मसल्स कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट झाले तर नंबर वाढतो. म्हणून मुलांमध्ये सुद्धा मी खूपशा पेरेंट्सना पण सांगते, मी मान्य करते की अभ्यास महत्त्वाचा आहे, त्यांना प्रेशर्स आहेत, आता मोठे मोठे म्हणजे IIT करायचं आहे, मेडिसिन करायचं आहे, खूप काय काय करायचं असतं पोरांना, त्यांना पण प्रेशर्स आहेत. पण लहानपणीपासून एक स्पोर्ट कुठलाही, म्हणजे बॅडमिंटन, क्रिकेट, काही त्यांच्या आवडीचं एक स्पोर्ट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये लांबची दृष्टी वापरली जाते. जसं आता क्रिकेट खेळताना बॉल बघायला लांबची दृष्टी चांगली असायला पाहिजे.
1: बरोबर,
0: तेव्हा डोळ्याचे मसल स्ट्रेन होत नाहीत. सो आणि लहान मुलांना नॉट ओनली डोळ्याच्या दृष्टिकोनातून पण फिजिकल ग्रोथ, हाईटसाठी, फिजिकल फिटनेससाठी, हे सगळ्यासाठी हे महत्त्व असतं.
1: बरोबर.
0: म्हणून जे ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुम्ही लांबचं बघता हे चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हणत नाही लांबचं म्हणजे टी व्ही बघा, बसून टी व्ही बघा, नाही, स्पोर्ट्स काहीतरी, फिजिकल ऍक्टिव्हिटी हे खूप महत्त्वाचं आहे. चष्म्याचा नंबर मग वाढत नाही.
1: बऱ्याचदा आपण सोशल मीडियावरती वगैरे बघतो की डोळ्यांसाठी हा आहार घेतला तर तो थोडा योग्य ठरेल वगैरे असं सांगितलं जातं, तर खरंच तसं काय असतं का की एक प्रॉपर आहार आपण किंवा आपला डाएट डोळ्यांच्या दृष्टिकोनातून असा कोणता महत्त्वाचा?
0: आता खूपदा असं होतं की गाजर हे डोळ्याला बरं आहे.
1: हो ना,
0: हे खरं आहे.
1: बरं,
0: गाजर, आपले ग्रीन व्हेजिटेबल्स जसे पालक, मेथी, हे सगळे लिफी व्हेजिटेबल्स म्हणा, हे सगळे त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन म्हणजे जे डोळ्याच्या पडद्यासाठी चांगलं असतं,
1: बर,
0: हे असतं त्याच्यामध्ये. पण ह्याचा अर्थ नाही की फक्त गाजर रोज खायला पाहिजे किंवा गाजराचा ज्यूस. आता थोडे पालक येतात माझ्याकडे आणि म्हणतात मी रोज सांगतो गाजरचा ज्यूस पी, पण आमचा मुलगा किंवा मुलगी ऐकत
1: नाही.
0: ते गरज नाहीये.
1: अच्छा.
0: पण पौष्टिक आहार हे चांगलं असतं. आणि नॉन व्हेजिटेरियन जेवण जर नॉनव्हेज खात असला तर फिश, चिकन, एग्स हे चांगलं असतं, प्रोटीन्स असतात पण आणि डोळ्यासाठी सुद्धा चांगले असतात. आणि व्हेजिटेरियन्समध्ये कडधान्य, त्याच्यामध्ये पण प्रोटीन जास्त असतं.
1: अच्छा. मग यामध्ये मुलांचंही स्पेशली आपण सांगितलं की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, वृद्ध व्यक्तीने डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे का? वयस्कर,
0: हां वयस्कर. सहसा डोळ्याचे विकार वयानुसार होतात, जसं मोतीबिंदू, काचबिंदू, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सुद्धा वयानुसार होतंय. त्याच्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम्स जे येतात, हे सगळे प्रॉब्लेम्स जे असतात ते वयानुसार युजली होतात. तर माझा मेसेज लोकांना हा असणार की 40 वयानंतर कसंही आपल्याला जवळचा नंबर येतोच, तर वर्षातून एकदा काही त्रास असू दे किंवा नसू दे, डोळ्याचं चेकअप, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे थीम आहे लव्ह युअर आईज. का म्हणजे इफ यू लव्ह युअर आईज यू विल टेक केअर ऑफ देम.
1: नक्कीच.
0: तुम्हाला जी डोळ्यांची काळजी घेणं, जर तुम्ही तुमच्या डोळ्यांवर प्रेम केलं तरच काळजी घेणार.
1: मग आयड्रॉपचा पण आपण युजली उपयोग करतो, म्हणजे काउंटरवर जाऊन असंच आपण परचेज करतो, डॉक्टरांचा सल्ला घेत नाही आणि स्वतःच स्वतः यूज करतो, तर ते किती योग्य आहे?
0: ते योग्य अजिबात नाहीये. कुठलंही औषध, मी डोळ्याचेच ड्रॉप्स असं म्हणत नाही, कुठलंही औषध आपण फक्त मेडिकल शॉपमध्ये जाऊन का, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय झालंय हे कळणं गरजेचं आहे, मगच त्याच्यावरती योग्य औषध घेणं गरजेचं आहे. तर डोळ्याचे ड्रॉप सुद्धा कित्येक वेळा आम्ही बघितलेलं आहे की लोक, माझ्या घरात कोणाला तरी डोळे आले होते, त्यांना हे औषध दिलं होतं मागच्या वर्षी, ते औषध होतं घरी,
1: बापरे,
0: म्हणून मी वापरलं, माझा डोळा लाल झाला म्हणून मी वापरलं, हे अगदी चुकीचं आहे. का म्हणजे एक तर तो डोळा लाल झालाय, पण खरंच डोळा आलाय का हे आपल्याला माहिती नाही.
1: हो ना,
0: डोळे लाल खूप प्रॉब्लेम्स मुळे होतात. इवन एक प्रकारचा काचबिंदू आहे ज्याच्यामध्ये डोळा लाल होतो, ॲलर्जीमुळे होतो, इन्फेक्शनमुळे होतो, काळ्या बुबुळवरती काहीतरी इन्फेक्शन असेल तर होतो, तर वेगळे कारण आहे. तर असं औषध स्वतःच्या स्वतः घालणं किंवा काउंटरवरती जसं तुम्ही म्हटलं जाऊन माझे डोळे लाल झालेत थोडं औषध द्या, हे म्हणणं फार चुकीचं आहे. का म्हणजे खूपदा असं होतं की स्टिरॉइड्स असतात त्या औषधांमुळे, आणि स्टिरॉइड जर काळं इन्फेक्शन असेल आणि स्टिरॉइड घातलं किंवा काळ्या बुबुळवरती काहीतरी इन्फेक्शन असेल आणि स्टिरॉइड घातलं, ते फ्लेअर अप होणार, ते जास्त होणार.
1: बरोबर.
0: म्हणून आपण काय घालतोय डोळ्यात हे डॉक्टरांची सल्ला घेतल्याशिवाय नाही घालायचं.
1: हो ना.
0: इवन साधं आता खूपदा आम्ही पेशंटना ड्रायनेस होतो, डोळे कचकचतात, त्याच्यासाठी आम्ही ल्युब्रिकंट्स म्हणतो, म्हणजे आर्टिफिशियल टीयर्स, त्याचे ड्रॉप्स असतात, ते सुद्धा मी म्हणेन विनाकारण नाही घालायचं. हे सेफ आहेत, काय नाही होत, घालूया, असं नाही करायचं.
1: दृष्टीदोष टाळण्यासाठी डेली रुटीन मध्ये कोणत्या अशा आपण सवयी लावून घेतल्या पाहिजे ह्याच्यावरती थोडासा कंट्रोल येईल.
0: आता एक म्हणजे आपल्या डोळ्याची काळजी घेणे, स्क्रीन टाइम खूप लिमिट करणं हे खूप गरजेचं आहे. सांगणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे, का म्हणजे आजकाल ते म्हणजे सवय झालेली आहे. पण कॉन्शियसली स्क्रीन टाइम आपण फक्त आपल्या गरजेसाठी हे करणं खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीन टाइम लिमिट करणं, आपल्या कामासाठी यूज करणं हे मी म्हणेन खूप महत्त्वाचं आहे. सेकंडली, डोळ्यांना सारखं हात लावू नये. काय म्हणजे किती म्हटलं तरी आपण इथं तिथं हात लावलेले असतात, तेच आम्ही हात घेऊन डोळे चोळतो, पुसतो, इन्फेक्शन्स होतात.
1: बरोबर.
0: तर आणि थोड्या दिवसांनी ती सवय होते, डोळ्याला सारखं हात लावणं किंवा असं असं करून डोळ्या चोळणं,
1: हो ना,
0: ही सवय होऊन जात हळूहळू. तर हे कॉन्शियसली नाही करायचं. आणि काहीही छोटं जरी असेल, थोडस डोळे कचकचतात, थोडासा कॉर्नर लाल झालेला आहे, तरीही लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासून ते काय औषध घालायचं बघून, औषधांची गरज आहे की नाही हे बघून, म्हणजे दुर्लक्ष न करणं हे महत्वाचं आहे. असेल चष्म्याचा नंबर, बघूया नंतर, हे असं करून टाळायचं नाही.
1: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आज जो जागतिक दृष्टी दिन आहे त्यानिमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
0: वेल, ह्या वर्षी थीम जे आहे लव्ह युअर आईज, हेच मी मेसेज देईन की त्याच्या पुढे जाऊन लव्ह युअर आईज सो यू विल टेक केअर ऑफ युअर आईज. डोळ्यांची काळजी घेणं आणि डोळ्यांवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर डोळ्याची तपासणी करून घ्या, काही छोटंसं जरी डोळ्याला झालंय तरीही लवकर त्याचं काय झालंय डोळ्याला हे
1: निदान करा
0: आणि स्क्रीन टाइम लिमिट करा, हेच मी सांगेन.
1: थँक्यू सो मच मॅडम या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर शिल्पा कोडकनी आपल्यासोबत होत्या, ज्या MM जोशी कोडकनी आय सेंटरच्या चीफ कन्सल्टंट आणि मेडिकल डायरेक्टर आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा असेल पुन्हा एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे जागतिक दृष्टी दिन. यानिमित्त आपण आपल्या डोळ्यांची काळजी काय घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, काय आजार होतात डोळ्यांना, त्याबद्दल आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर शिल्पा कोडकणी, ज्या MM जोशी कोडकणी आय सेंटरच्या चीफ कन्सल्टंट आणि मेडिकल डायरेक्टर आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: आज आपण जागतिक दृष्टी दिनाबद्दल बोलतोय, तर सुरुवात तिथूनच करूया की हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्या पाठीमागचा उद्देश नेमका काय आहे.
1: बरं, जागतिक दृष्टी दिन हा दरवर्षी साजरा केला जातो आणि ह्या वर्षी थीम आहे लव युअर आईज.
0: बरं,
1: आपल्या डोळ्यांवर प्रेम करा. माझ्याप्रमाणे हा थीम अगदी सरळ, सोपा आणि ॲट द सेम टाइम अगदी पॉवरफुल मेसेज आहे. का म्हणजे आपण सहसा कुठलीही गोष्ट आपल्याला जी आवडते आपण त्याच्यावर प्रेम

0: त्याला आम्ही दुर्लक्ष करत नाही.
1: हो ना,
0: तसं आपण आपल्या डोळ्यांवरती खूपच दुर्लक्ष करतो. आपण बघतोय हे जग, हे आपण ग्रांटेड घेतो. जोपर्यंत आपल्याला डोळ्याचा काहीतरी त्रास होत नाही तोपर्यंत कधीही आम्ही डॉक्टरांकडे जाणं किंवा तपासून घेणं हे होत नाही.
1: नक्कीच.
0: पण आपल्याला जे आवडतं त्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे हे कोणाला सांगावं लागत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की लव्ह युअर आईज हे जे थीम आहे हे खूप चांगलं थीम आहे. हे मेसेज द्यायला, लोकांना हे सांगून देणं की आपल्या डोळ्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला आपल्या डोळ्यांवर प्रेम करायला पाहिजे, मगच आम्ही काळजी घेऊ शकतो.
1: बरोबर. मग आजच्या काळात डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं का आवश्यक आहे?
0: का म्हणजे खूपसे असे प्रॉब्लेम्स आम्ही बघतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये जे डोळ्यांचे त्रास जे होतात, म्हणजे डोळे दुखणे किंवा ताल होणे किंवा डोळ्याला नीट दिसत नाही, आणि ह्या गोष्टींसाठी खूपदा लोक आमच्याकडे लेट स्टेजेसमध्ये येतात, उशिरा येतात. काय आपल्याला कधीही वाटतं, आणि एस्पेशली ज्यांचं वय झालेलं असतं त्यांना असं वाटतं की बहुतेक माझा चष्म्याचा नंबर वाढला असणार म्हणून मला नीट दिसत नाहीये, जाईन कधीतरी, आज नाही, आज हे आहे, आज आणि एक काहीतरी आलं, उद्या आणि काहीतरी आलं, असं करून आपण ते पोस्टपोन करतो.
1: हो ना.
0: आणि खूपसे असे डोळ्याचे असे विकार आहेत जे लेट जर आला, आता फक्त चष्म्याचा नंबर असेल काही प्रॉब्लेम नाही, नंबर दिला की दिसायला लागतं,
1: बरोबर.
0: पण असे विकार आहेत जे लेट स्टेजेसमध्ये आम्ही त्याला क्युअर करू शकत नाही, आणि म्हणून डोळ्याची तपासणी आम्ही सगळ्या पेशंट्सना सांगतो 40 वयानंतर दरवर्षी आपण डोळ्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे. आणि तपासून घेणं म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर नाही, डोळ्याचं प्रेशर असतं, जसं आपलं ब्लड प्रेशर असतं तसं डोळ्याचं प्रेशर असतं.
1: बर.
0: तर ते चेकअप करून घेणं, नॉर्मल रेंज असायला पाहिजे जे 10 ते 20 मिलीमीटर असतं.
1: ओके.
0: आणि मागचा पडदा ज्याला आम्ही रेटिना म्हणतो ते चेकअप करून घेणं, प्लस पूर्ण डोळ्याचं चेकअप डोळ्याच्या डॉक्टरांकडून चेकअप करून घेणं 40 वयानंतर वर्षातून एकदा हे अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण आता आपण 40 वयानंतर युजली इयरली आपले दातांचा चेकअप करतो, इवन तरुण असलेले लोक दातांचा चेकअप करतात किंवा शुगर चेक करून घेतात, बीपी चेक करून घेतात, आपले रुटीन ब्लड टेस्ट करून घेतात वर्षातून एकदा. पण डोळ्यांसाठी स्पेसिफिकली असं जात नाही.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे काय म्हणजे असे काही डोळ्याचे विकार आहेत ज्याच्या जे लेट स्टेजेसमध्ये आम्ही दृष्टी परत आणवू शकत नाही, म्हणून अर्ली स्टेजमध्ये लवकर जर डिटेक्ट झालं तर त्याचा इलाज असतो.
1: बरोबर.
0: आणि दृष्टी आम्ही बघितली आहे जे लोक आमच्याकडे रेग्युलर चेकअप्स करतात, जसं आता फॉर एक्झाम्पल मधुमेह, ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना मागच्या रेटिनावरती, मागचा पडदा जो म्हणतो किंवा रेटिना म्हणतो, त्याच्यावरती जे रक्तवाहिन्या असतात त्या वीक होऊ शकतात आणि रक्त पुरवठा रेटिनाला पुरे होत नाही आणि तो डॅमेज होतो.
1: बर.
0: आणि जेव्हा डॅमेज होतो दृष्टी कमी होते, ती दृष्टी परत आणणं कठीण होत, आणि म्हणून लवकर डिटेक्ट झालं आहे ती दृष्टी आम्ही काही लेझर्स करतो किंवा एक एकदा इंजेक्शन द्यावे लागतात, लेट स्टेजमध्ये ऑपरेशन पण करावं लागतं रेटिनावरती. तर हे सगळे गोष्टी ऑपरेशनच्या स्टेजला यायच्या आधी आम्ही जर ट्रीटमेंट दिली तर दृष्टी आम्ही कायम ठेवू शकतो.
1: अच्छा. मग दृष्टी कमी होणं म्हणा किंवा डोळ्यांचे वेगवेगळे आजार होणं याची प्रमुख कारणं काय असतात?
0: कारण म्हणजे जसं मी म्हटलं, एक मधुमेह किंवा ब्लड प्रेशर, दुसरं आहे ज्याला आम्ही काच बिंदू किंवा ग्लॉकोमा म्हणतो. आता ग्लॉकोमा म्हणजे जसं ब्लड प्रेशर असतं, नॉर्मल ब्लड प्रेशर 120-80 असं असतं, तसंच डोळ्याचं प्रेशर असतं जे 10 ते 20 मिलीमीटर असतं, तर ते हळूहळू वाढू शकतं.
1: बर.
0: आणि हे वाढतंय हे आपल्याला कळून येत नाही. म्हणून जेव्हा पेशंट आमच्याकडे चष्म्याच्या नंबरसाठी येतात तेव्हा आम्ही हे डोळ्याचं प्रेशर चेक करतो.
1: ओके.
0: मागचा पडदा चेक करतो आणि जर डोळ्याचं प्रेशर वाढलं तर मागची नस जी आहे ज्याला आम्ही ऑप्टिक नर्व म्हणतो ती नर्व दाबली जाते आणि दाबली गेल्यामुळे त्याच्यातलं ब्लड सप्लाय कमी होऊन दृष्टी हळूहळू हळू मंदावते. आणि मंदावते म्हणजे कशी की साईडची दृष्टी,
1: अच्छा,
0: पेरिफेरल विजन जे आम्ही म्हणतो साईडची दृष्टी कमी व्हायला लागते आणि म्हणून आपल्याला कळून येत नाही का म्हणजे आम्ही दोन्ही डोळे उघडे ठेवतो सहसा सरळ बघत असतो साईडची दृष्टी कमी होतीये हे कळून येत नाही खूपशा लोकांना.
1: होय ना.
0: आणि म्हणून लेट स्टेज मध्ये जेव्हा खूपच दृष्टी कमी झालेली असते तेव्हा कळून येतं. आणि कुठलीही नस कुठलाही नर्व आपल्या शरीरातलं एकदा डॅमेज झालं ते रिजनरेट किंवा रिकवर करू शकत नाही. तसंच डोळ्याची जी ऑप्टिक नर्व आहे ती परत आम्ही रिजनरेट करू शकत नाही.
1: अच्छा.
0: आणि असे विकार आहे. आता समजा आणि एक विकार आहे मोतीबिंदू. मोतीबिंदूमुळे सुद्धा दृष्टी हळूहळू कमी होते. आमच्याकडे खूप पेशंट असे येतात म्हणजे एस्पेशली खेडेगावातले वगैरे पूर्ण मोतीबिंदू पिकलेला असतो. युजली एका डोळ्यात पूर्ण पिकलेला असतो दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडंसं कमी पिकलेलं असतं तर त्या दुसऱ्या डोळ्यावरती चालू ठेवलेलं असतं. आपल्याला थोडं दिसतं ह्या डोळ्यात असं. तर मोतीबिंदू पूर्ण पिकलेला असतो काही दिसत नसतं पण तरीही त्या स्टेजला आलं तरीही मोतीबिंदू काढून लेन्स बसवून जर मागचा पडदा चांगला असेल तर चांगलं दिसतं. पण काचबिंदूमध्ये जेव्हा प्रेशर वाढून मागची नस खराब होते तेव्हा दृष्टी कमी झालेली ती परत येऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: तर हा फरक आहे मोतीबिंदू आणि काचबिंदूमध्ये. दोन्ही विकारांमध्ये दृष्टी हळूहळू कमी होते. आता हा मोतीबिंदू आहे की काचबिंदू आहे की शुगरमुळे मागच्या पडद्यावरती डॅमेज आहे की बीपीमुळे मागच्या पडद्यावरती डॅमेज आहे. आणि एक विकार आहे ज्याला आम्ही म्हणतो एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन ARMD. त्याच्यामध्ये सुद्धा वयानुसार हळूहळू दृष्टी मंदावते. का म्हणजे मागच्या पडद्यावरती एक स्पॉट असतो जिथं सगळी दृष्टी केंद्रित होते. जे काय लाईट आपल्या डोळ्यातून येतं काळ्या बुगुळवर आधी पडतं मग लेन्सवरती जिथं मोतीबिंदू होतो आणि नंतर मग पडद्यावरती असं ते रिले सिस्टम असा असतो. तर ती सगळी दृष्टी एका पॉइंटवरती ज्याला आम्ही मॅक्युला म्हणतो रेटिनावरती असतो तो तर त्या स्पॉटवरती डॅमेज व्हायला सुरू होतो एज रिलेटेड. युजली आम्ही बघायचो आधी 70 वर्षानंतर 65 वर्षानंतर असं दिसायचं हे ARMD पण आजकाल 50 वयाला पण दिसतं.
1: बापरे.
0: सो म्हणून ह्या गोष्टी लवकर डिटेक्ट व्हायला पाहिजे. आणखीन एक मेसेज मला द्यायचा आहे लोकांना की आजकाल चष्मा घालणं हे फॅशन पण झालेलं आहे. वेगळे वेगळे टाईपचे चष्मे वेगळ्या कलरचे नथिंग रॉंग विथ दॅट. चांगलं आहे. आम्हाला जर चष्मा लागतो तर ऍटलीस्ट चष्मा घालून सुंदर दिसूया असं जर आपण म्हणतोय त्याच्यात काही चुकीचं नाहीये. पण चष्म्याचा नंबर हा जास्त महत्वाचा असतो एक. आणि दुसरं डोळ्याची तपासणी पण व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर आता खूपसे असे दुकानं आलेत ऑप्टिशियनची दुकानं फॅन्सी चष्मे मिळतात फ्रेम्स मिळतात तिथंच फ्री चेकअप होतोय. ओके. पण ते फक्त चष्म्याचा नंबर चेक केला जातो बाकीच्या गोष्टी चेक केले जात नाही.
1: नक्कीच.
0: तर म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांकडून ह्या सगळ्या गोष्टी डोळ्याच्या आतल्या गोष्टी चेक करून घेणं हे फार महत्वाचं आहे.
1: बरोबर. नक्कीच. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही म्हटल्यासारखं जसं बीपीचं प्रेशर असतं तसं डोळ्यांचंही प्रेशर असतं आणि ते चेक करून घेणं खूप महत्वाचं आहे.
0: ते चेक करून घेणं मागचा पडदा चेक करून घेणं मोतीबिंदू व्हायलाय का हे चेक करून घेणं. का म्हणजे सहसा आम्ही बघतो की मोतीबिंदू जेव्हा सुरुवात होते चष्म्याचे नंबर बदलतात आणि आपल्याला वाटतं की नंबर बदललाय आपण जाऊन चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्मा बदलून घेऊन
1: येऊ. बरोबर.
0: पण मोतीबिंदू व्हायला लागलाय हे कळून येत नाही.
1: नक्कीच. मोतीबिंदूचं प्रमाण पण खूप आहे आता, तर काय नेमकं कारण आहे मोतीबिंदू होण्याचं, की असं एज रिलेटेड प्रॉब्लेम आहे तो?
0: एज रिलेटेड प्रॉब्लेम आहेच, पण आम्ही सुद्धा आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय की जे आम्ही मोतीबिंदू बघायचो 60 वर्षाला 60+ असं, ते आजकाल कित्येक लोकांना 40+,
1: बापरे
0: 50+ असे ह्या वयाला सुद्धा दिसत. आणि असं होऊ शकते की हे सगळं आपल्या स्क्रीनमुळे असेल.
1: बापरे.
0: का म्हणजे त्या स्क्रीनवरून काय रेज येत आहेत हे, म्हणजे इट इज ब्राईट लाईट,
1: हो ना?
0: आणि आम्ही किती बघत असतो आपले मोबाईल फोन्स आपले, आणि आजकाल आपलं काम पण तसं आहे की कम्प्युटर्स लॅपटॉप्स हे सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या कामामध्ये आपल्याला लागतं, तर त्याचे परिणाम पण असू शकतात. का म्हणजे ते रेज डोळ्यात जात असतात. म्हणून ऑप्टिमम यूज ऑफ डिव्हाइसेस हे खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन माझा तोच होता की स्क्रीन टाइम आपलं वाढलंय आणि टी व्ही वगैरे पण आपण बघत असतो किंवा कम्प्युटरचा उपयोग तेवढा होतो, तर या सगळ्या वापरामुळं मग डोळ्यांना काय त्रास होतो किंवा काय असे नेमके आजार होतात जे आपण सांगू शकू? आता
0: 2-3 प्रॉब्लेम्स होऊ शकतात. एक म्हणजे डोळे आपण स्ट्रेन करत असतो, डोळ्याचे मसल स्ट्रेन होत जातात, ज्याच्यामुळे चष्म्याचे नंबर सुद्धा लोकांना जास्त येत आहेत.
1: बर,
0: हे आम्ही बघितलेलं आहे इवन मुलांमध्ये. मुलांमध्ये सुद्धा चष्म्याचे नंबर आता जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर आम्ही म्हणू की एज ग्रुप सहसा 10 ते 20 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये ऑलमोस्ट 70% पोरांना चष्मा आहे.
1: हो ना?
0: आणि ह्याला 2 कारणं आहेत. एक, पोरांना स्क्रीन मोबाईल फोन टी व्ही हे खूप, टी व्ही तरी लांबून बघितला जातो,
1: बरोबर,
0: हा मोबाईल फोनचा स्क्रीन इतक्या जवळून आणि सारखं हे गेम ते गेम काय काय चालू असतं पोरांमध्ये आम्ही बघत असतो, तर ह्याच्यामुळे चष्म्याचे नंबर वाढलेत. आणि दुसरं कारण हे आहे की पोरांना आजकाल प्रेशर खूप आहे अभ्यासाचा.
1: हो ना?
0: आम्ही बघतो जसं आम्ही लहान असताना आम्ही खूपदा घरी यायचो, आपलं दप्तर ठेवायचो, काहीतरी खायचो आणि खेळायला जायचो. आजकाल पोरं ट्युशन क्लासला जातात शाळेवर, तर इतकं प्रेशर आलेलं आहे त्यांना वाचनाचा, त्याच्यामुळे सुद्धा नंबर वाढत आहेत. हे मुलांमध्ये आम्ही बघतो. पण वयस्कर किंवा इवन मिडल एज म्हणा किंवा 30 वर्षाच्या माणसामध्ये सुद्धा मोबाईलचं स्क्रीन वाढलेलंच आहे.
1: हो ना?
0: स्क्रीन टाइम वाढलेला कामासाठी सुद्धा आणि लीजर एंटरटेनमेंट सोशल मीडिया इंस्टाग्राम हे सगळं खूप वाढल्यामुळे, खूपच म्हणजे स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे डोळे ड्राय व्हायला लागतात, डोळे सुकणे, डोळ्याचे अश्रू कमी होणे. आणि म्हणून काय होतं आपल्या डोळ्यांमध्ये कायम असं माझे डोळे थकलेले आहेत. डोळे थकलेत म्हणत नाही कोणी, मी थकलोय, मला थकवा वाटतो. ऍक्च्युली ते डोळे टायर्ड असतात,
1: बरोबर.
0: आणि कंटिन्युअस स्क्रीन, आता मी शाळांमध्ये जेव्हा जाते पोरांबरोबर असते तेव्हा मी त्यांना सांगते की 30 पेजेस पुस्तकाचे जर वाचले तर किती स्ट्रेन येतो, तेवढा स्ट्रेन तुम्हाला एक पेज तुमच्या स्क्रीनवरचा जर वाचला सेम आहे. 1 पेज ऑन द स्क्रीन इज इक्वल टू 30 पेजेस ऑफ अ बुक.
1: बापरे,
0: एवढा स्ट्रेन येतो. सो हे हा प्रॉब्लेम आहे. ते स्क्रीनमुळे मेंटल इश्यूज हे ते मी तर बोलतच नाहीये, पण हे डोळ्यांमध्ये ड्रायनेस, ड्राय आईज सुद्धा आम्ही वय झाल्यावर होतोय, एस्पेशली बायकांना मेनोपॉज झाल्यानंतर जास्त वाढतंय. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याला असं टोचल्यासारखं होतं, थोडेसे लाल होतात डोळे आणि सारखं असं डोळे बंद ठेवावेसे वाटतात, किंवा आपल्याला काहीतरी थंड बर्फाचं पॅक लावावं सारखं वाटतं डोळ्यावरती. हे सगळे जे प्रॉब्लेम्स जे आम्ही फेस करतो हे सगळे ड्रायनेसमुळे आहेत. आणि हे ड्रायनेस आम्ही आता मुलांमध्ये बघतो.
1: बापरे,
0: त्या एजला सुद्धा. आता आय टी प्रोफेशनल्स आहेत, त्यांना कॉन्स्टंटली स्क्रीनच्या समोर असायलाच पाहिजे, पण त्याचे थोडे उपाय आहेत. जसं की रूल ऑफ 20. रूल ऑफ 20 म्हणजे काय, की दर 20 मिनिटाला 1-20 सेकंद लांब खिडकीच्या बाहेर दूर असं बघायचं.
1: अच्छा.
0: का काय म्हणजे आपले डोळ्याचे मसल्स जे असतात जवळचं काही बघताना ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात. आणि आता आमचं सगळं जवळचं बघणं झालेलं आहे. लांब आम्ही बघतच नाही. समोर माणूस बसलाय तरी आम्ही त्या माणसाबरोबर व्हॉट्सअपवरती चॅट करतो.
1: नाही खरी परिस्थिती आहे. खरीच
0: परिस्थिती आहे. तर हे जवळचं खूप बघितल्यामुळे डोळ्याचे मसल्स टायर्ड होत
1: हो.
0: आणि म्हणून ते रूल ऑफ 20 की तुम्ही लांब बघा म्हणजे डोळ्याचे मसल्स रिलॅक्स होतात दर 20-20 मिनिटाला. म्हणून ते रूल ऑफ 20. आणि डोळे थोडे असे असे स्क्वीज करायचे म्हणजे तो थकवापणा असा तेवढा वाटत नाही.
1: बरोबर. म्हणजे तो नियम थोडासा आपण स्क्रीनचा वापर करत असताना थोडासा पाळला पाहिजे.
0: हो. आणि दुसरा नियम म्हणजे हे बाकीचे हेल्थ प्रॉब्लेमसाठी सुद्धा जसं आता मी म्हटलं मेंटल हेल्थ इश्यूज किंवा झोप लागत नाही हे सगळं ऍक्टिव्ह स्क्रीन असल्यामुळे आता झोपताना सुद्धा आम्ही स्क्रीन बघत इंस्टाग्राम स्क्रोल करत झोपतो. दॅट इज व्हेरी बॅड. मग झोप नीट लागत नाही का म्हणजे ब्रेन स्टिम्युलेट होत असतं.
1: अच्छा.
0: सो देर आर म्हणजे कित्येक इश्यूज आहेत ह्या एस्पेशली मोबाईल फोन्समुळे मी म्हणेन की खूपसे प्रॉब्लेम्स होतात. तर त्याचा ऑप्टिमम वापर तुम्ही कशासाठी वापरताय चांगला वापर जो आहे तो करा.
1: अगदी जसं मुलांच्या बद्दल तुम्ही बोललात आता तर मुलांच्या मध्ये काही डोळ्यांचे प्रॉब्लेम झालेत हे जर ओळखायचं असेल पालकांनी तर काय अशी लक्षणं आपण सांगू शकतो.
0: हे बघा मी असं म्हणेन की सगळ्या पोरांना 5 वर्षापासून दरवर्षी चेकअप व्हायला पाहिजे. म्हणून आजकाल खूपदा शाळांमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या हॉस्पिटलतर्फे शाळांमध्ये जाऊन चेकअप्स करतो. इव्हन गव्हर्नमेंट स्कूल्सला जाऊन वगैरे काय म्हणजे प्रायव्हेट शाळांमध्ये जे ज्यांना अवेअरनेस आहे ते करतातच. पण तरीही 5 वर्षानंतर तर आणि त्यांना तेव्हा वाचता येत असतं वगैरे ABCD वाचता येतं तर ते स्क्रीनवरचं आम्ही लेटर्स जे दाखवतो ते वाचता येतं की नाही हे सगळं आम्ही बघतो. नंबर आहे का हे सगळं आम्ही बघतो.
1: बरोबर.
0: पण पालकांना जर म्हणजे 5 वर्षाच्या आधी लहान सहान गोष्टी असतात की TV खूप जवळून यू मोस्टली माझ्याकडे जे पालक येतात पेरेंट्स जे येतात मला म्हणतात की खूप जवळून TV बघतो हा तर आम्ही सांगत असतो लांब बसरे पण ऐकत नाही सारखं जवळच जातो. दॅट इज अ साईन.
1: हो.
0: त्याला लांबचं दिसत नाही.
1: अच्छा.
0: पुष्कळदा कुठंतरी म्हणजे दिस इज द मेन कंप्लेंट. मेन कंप्लेंट असं असतं की TV बघताना ते जवळ जाऊन बघतात. तर हे एक साईन आहे. प्लस खूपदा असं होतंय लहान बाळ म्हणजे आता बघत असतं लांबून असं एक काहीतरी दाखवून हे काय आहे हे पेन आहे हातात चॉकलेट दाखवा पाहिजे तर असं काहीतरी करून नीट दिसतंय की नाही
1: चेक करण्यासाठी.
0: खूपदा असं पेरेंट्स माझ्याकडे येतात आणि आम्ही बघतो की म्हणजे मुलांना चेकअप केल्यावर अरे खूप नंबर आहे ह्या मुलाला एवढे दिवस शाळांमध्ये कळालं नाही का बोर्डवरचं दिसत होतं का जेव्हा आम्ही विचारतो तर म्हणतात की हो तो म्हणत होता की थोडं कमी दिसतंय असं आम्हाला वाटलं की तो उगीच सांगतो असं पण होतंय.
1: हो ना.
0: तर असं दुर्लक्ष करू नये कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करू नये. सो इमिडिएटली जरी आमच्याकडे आले आणि आम्ही म्हटलं नाही आहे चष्म्याचा नंबर नाही आहे ॲटलिस्ट ती खात्री आहे की नंबर नाही आहे पण म्हणून चेक करणं खूप गरजेचं असतं. एक एकदा डोळे चोळतात पोरं असे काळ्या बुगुळवर असं घासतात आयलिड्सवरती तर ते पण एक साईन आहे की त्यांना दिसत नाही म्हटल्यावर थोडा डोळा असा असं चोळला आणि बघितलं की थोडं दिसतंय तर ते आणि एक साईन आहे.
1: म्हणजे पालकांनी थोडस मुलं काय सांगतात याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
0: अजिबात दुर्लक्ष करू नये. आणि एक एकदा असं पण होतं पोरांना कळत नाही.
1: हो ना.
0: त्यांना वाटतं जे त्यांना दिसतं ते
1: तेवढंच क्लिअर आहे.
0: क्लिअर आहे सगळ्यांना
1: तेवढंच दिसत असावं. करेक्ट करेक्ट
0: असं वाटतं. म्हणजे त्यांना माहीत नसतं लहान असतात.
1: बरोबर.
0: मोठे होईपर्यंत मग नंतर सांग
1: प्रॉब्लेम वाढलेला असतो,
0: म्हणून चेक करून घेणं हे चांगलं.
1: बरोबर.
0: एक एकदा डोळे तिरळे असतात, लहान मुलांमध्ये डोळे तिरळे असतात. आमच्याकडे असे पेशंट आहेत जे म्हणतात की नाही, आम्हाला आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की हे अगदी म्हणजे लकी.
1: बापरे.
0: म्हणजे बाळ जर जन्माला आले डोळे तिरळे आहेत म्हणजे हे खूप लकी, आपल्या घराण्याला खूप लकी आहे, म्हणून त्याला काही करायचं नाही. पण जो डोळा तिरळा असतो त्या तिरळ्या डोळ्यामध्ये दृष्टी कमी होते. का? म्हणजे डोळे स्टिम्युलेट होत नाहीत, त्या स्पॉट मागच्या रेटिनाच्या स्पॉटवर स्टिम्युलेशन नसतं, आणि म्हणून त्या डोळ्याची दृष्टी कमी होते.
1: अच्छा.
0: आणि ते नंतर कळून येतं. का? म्हणजे दुसऱ्या डोळ्यांमध्ये चांगलं दिसत असतं.
1: बरोबर.
0: म्हणून जे लहान मुलांमध्ये डोळे तिरळे असतात त्याला दुर्लक्ष नाही करायचं.
1: अच्छा. त्याचबरोबर एकदा वाढलेला नंबर जो असतो आपला चष्म्याचा, तो आपल्याला कमी करता येतो का?
0: हो, नक्कीच कमी करता येतो. आजकाल लेझर ट्रीटमेंट आहे ज्याने चष्म्याचा नंबर आम्ही काढतो, एस्पेशली तरुण लोकांमध्ये वय 20 ते 40.
1: अच्छा.
0: का? म्हणजे तो कॉन्स्टंट नंबर असतो. नंबर एकदा कॉन्स्टंट झाला तर त्यावेळी आम्ही लेझर करून तो नंबर काढू शकतो, चष्मा घालायची गरज नसते. आणि नंतर जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा सुद्धा आम्ही, आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याला आम्ही रोबॉटिक सर्जरी म्हणतो.
1: बर.
0: लेझरनी मोतीबिंदू काढला जातो, अगदी प्रिसाईस, ॲक्युरेट, अगदी म्हणजे लेन्स जी आम्ही बसवतो ती वर्षानुवर्ष असं हलत नाही किंवा शिफ्ट होत नाही. आणि ह्या टेक्नॉलॉजीजमुळे मोतीबिंदूचं ऑपरेशन अगदी सोपं झालेलं आहे पेशंट्सना. 10 मिनिटात होतं आणि 1-2 तासात घरी जातात, दुसऱ्या दिवशी कामाला लागतात. तर हे टेक्नॉलॉजीज असल्यामुळे आणि लेन्स जी आम्ही बसवतो मोतीबिंदू झाल्यानंतर ऑपरेशन जेव्हा आम्ही करतो, ती लेन्स सुद्धा लांबचं जवळचं सगळं बिना चष्म्याचं दिसू शकते.
1: अच्छा.
0: म्हणून आजकाल आम्ही मोतीबिंदू सुद्धा लवकर ऑपरेशन करतो. पूर्ण दृष्टी कमी होईपर्यंत, पूर्ण पिकेपर्यंत थांबायची गरज नाही. जसं आता प्रोफेशनल्स असतात, डॉक्टर्स, लॉयर्स, इंजिनियर्स, त्यांची कामं असतात,
1: हो ना,
0: कमी दिसून
1: चालत नाही,
0: चालत नाही, तर तेवढं थांबायची पण गरज नसते. आणि आजकाल तरी मी बघतीये बायका जेव्हा चष्म्याचा नंबर लागतो जवळच्यासाठी 40 वयानंतर, तर आपल्याला चष्मा घालायचा नसतो, बायकाच नाही पुरुष सुद्धा. का? म्हणजे चष्मा कुठंतरी पडलेला असतो, आपल्याला दिसत नसतं जवळचं, आणि मोबाईल फोन्स आजकाल दिसलं नाही तर खूपच त्रास होतो. तर खूप लोक माझ्याकडे येऊन जरी मोतीबिंदू झाला नसेल तरीही लेन्स एक्सचेंज करून घेतात.
1: जे तसंही करू शकतो
0: तसं पण करू शकतो.
1: Okay.
0: तर चष्म्याच्या नंबरचा म्हणजे चष्मा जर नको असेल तर तरुण वयात किंवा मिडल एज किंवा ओल्ड एज ट्रीटमेंट करून, लेझर ट्रीटमेंट करून, रोबॉटिक सर्जरी करून चष्म्याचा नंबर आम्ही काढू शकतो. चष्मा नाही घालावा असं पण होऊ शकतं ज्यांना नको असेल.
1: ओके. मग जसं वाढलेला नंबर आपण कमी करू शकतो म्हटलात तुम्ही, तसं वाढू नये नंबर म्हणून काही काळजी घेऊ शकतो का?
0: हो, जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल आम्ही खूप चष्म्याचे नंबर बघतो, तरुणांमध्ये असतो, तर तो येऊ नये किंवा आलाय तरीही वाढू नये. एक म्हणजे ते रूल ऑफ 20.
1: अच्छा.
0: डोळ्याचे मसल्स कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट झाले तर नंबर वाढतो. म्हणून मुलांमध्ये सुद्धा मी खूपशा पेरेंट्सना पण सांगते, मी मान्य करते की अभ्यास महत्त्वाचा आहे, त्यांना प्रेशर्स आहेत, आता मोठे मोठे म्हणजे IIT करायचं आहे, मेडिसिन करायचं आहे, खूप काय काय करायचं असतं पोरांना, त्यांना पण प्रेशर्स आहेत. पण लहानपणीपासून एक स्पोर्ट कुठलाही, म्हणजे बॅडमिंटन, क्रिकेट, काही त्यांच्या आवडीचं एक स्पोर्ट असायला पाहिजे. स्क्रीन टाइम आपण फक्त आपल्या गरजेसाठी हे करणं खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीन टाइम लिमिट करणं, आपल्या कामासाठी यूज करणं हे मी म्हणेन खूप महत्त्वाचं आहे. सेकंडली, डोळ्यांना सारखं हात लावू नये. काय म्हणजे किती म्हटलं तरी आपण इथं तिथं हात लावलेले असतात, तेच आम्ही हात घेऊन डोळे चोळतो पुसतो, इन्फेक्शन्स होतात.
2: बरोबर.
0: तर आणि थोड्या दिवसांनी ती सवय होते, डोळ्याला सारखं हात लावणं किंवा असं असं करून डोळे चोळणं,
1: हो ना,
0: ही सवय होऊन जात हळूहळू. तर हे कॉन्शियसली नाही करायचं. आणि काहीही छोटं जरी असेल, थोडस डोळे कचकचतात, थोडासा कॉर्नर लाल झालेला आहे, तरीही लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासून ते काय औषध घालायचं बघून, औषधांची गरज आहे की नाही हे बघून, म्हणजे दुर्लक्ष न करणं हे महत्वाचं आहे. असेल चष्म्याचा नंबर बघूया नंतर, हे असं करून टाळायचं नाही.
1: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी आज जो जागतिक दृष्टी दिन आहे त्यानिमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
0: वेल, ह्या वर्षी थीम जे आहे लव युअर आईज, हेच मी मेसेज देईन की त्याच्या पुढे जाऊन लव युअर आईज सो यू विल टेक केअर ऑफ युअर आईज. डोळ्यांची काळजी घेणं आणि डोळ्यांवर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर डोळ्याची तपासणी करून घ्या, काही छोटंसं जरी डोळ्याला झालंय तरीही लवकर त्याचं काय झालंय डोळ्याला हे निदान करा आणि स्क्रीन टाईम लिमिट करा, हेच मी सांगेन.
1: थँक्यू सो मच मॅडम या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर शिल्पा कोडकनी आपल्यासोबत होत्या, ज्या MM जोशी कोडकनी आय सेंटरच्या चीफ कन्सल्टंट आणि मेडिकल डायरेक्टर आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा असेल पुन्हा एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: ज्यादा लर्निंग सेशन और करीब 6,000 करोड़ लर्निंग मिनट दर्ज हुए. अब हमारा प्रयास है हमारे जितने भी डिजिटल और ऑनलाइन शिक्षा के माध्यम है उनसे करीब 25 करोड़ स्टूडेंट्स को जोड़ सके. यानी साथियों, टेलीकॉम के क्षेत्र में जो रेवोल्यूशन आई है इसका भारत के नागरिक को सीधा सीधा फायदा हुआ है.
4: On the occasion, Union Communications Minister Jyotiraditya Scindia said that in 2014, 1 gigabyte of data cost 268 rupees, whereas today it costs only around 8 rupees, making India one of the countries with the cheapest data in the world.
5: From a meager base of only 60 million broadband customers, we today in India have over 1.1 billion broadband customers, 1.35 billion mobile customers. IMC 2018 talked about connecting, creating and innovating. And the Prime Minister has always insisted that technology must permeate not only the last village but reach every single citizen.
4: The 57th GST Council meeting is underway at Bharat Mandapam in New Delhi. Union Finance Minister Nirmala Sitharaman is chairing the meeting. The GST Council meeting is deliberating on policy reforms to resolve GST disputes and improve the flow of input tax credit with the aim of reducing the time and cost of compliance. Sources in the Finance Ministry said the government will propose a 5-pronged plan for the next set of reforms to the GST system. These reforms are aimed at automating and easing a lot of current administrative bottlenecks in the GST system and reducing the compliance burden, especially for small businesses. Prime Minister Narendra Modi has completed 25 years in public service, a journey defined by the mantra of Jan Seva Se Desh Seva and a relentless commitment that continues. Guided by this vision for Seva and Sushasan, the government has been ceaselessly working towards achieving the goal of a Vikasit Bharat by 2047. Today, in our special series, we bring you an instance of how this vision has been translated into action through the redevelopment of the historic Jallianwala Bagh Smarak.
2: As we take the name of Jallianwala Bagh, the painful and horrific memories of the brutality by British government comes back. It was here in Amritsar on the Baisakhi day in 1919 when troops led by Brigadier General Reginald Dyer killed hundreds of innocent people. They were assembled here to peacefully protest against the Rowlatt Act. Jallianwala Bagh Smarak, which was then constructed in the memory of those martyred, was renovated after decades and dedicated to the nation by Prime Minister Narendra Modi on 28 August 2021. Multiple development initiatives were undertaken at the complex. Elaborate heritage restoration works carried out in sync with the local architectural style of Punjab. Four museum galleries were created showcasing the historical value of events that unfolded in Punjab during that period. A sound and light show started to display the events that happened on that day. Visitors to the Bagh from various parts of the country when contacted appreciated the redevelopment.
6: था वो मैंने आज यहाँ पे आकर के खुद ने अपनी आंखों से देखा और मुझे महसूस भी हो रहा है. गवर्नमेंट इंडिया ने बहुत अच्छा किया है जिससे कि यहाँ पे सब कुछ युवा पीढ़ी है जो और आगे की जनरेशन के लिए भी बहुत अच्छा है क्योंकि वो आने वाले पीढ़ी भी देखेगी यहाँ पे कि पहले कैसे हुआ था और क्या हुआ था. गवर्नमेंट इंडिया को मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहूंगा.
2: Jallianwala Bagh Smarak will always be remembered for years to come as an epitome of sacrifices made by Indians during the freedom struggle. Rajesh Bali, Akashwani News, Jalandhar.
4: This is Akashwani giving you the news.
7: News that keeps you informed. Follow us on X at AIR News Alerts and on Public at AIR News Alerts.
4: Welcome back to the Midday News. The Supreme Court today directed the Centre to constitute a three-member committee to examine whether pharmaceutical companies' marketing practices, including gifts and other benefits offered to doctors, require statutory regulation. A bench of Justices Vikram Nath and Sandeep Mehta issued the direction while hearing a plea seeking action against unethical interactions between drug companies and doctors. The Centre has been asked to file an affidavit on compliance with the matter listed for further hearing on January the 29th. A case study on the evolution of water governance in Gujarat and India was launched at IIM Bengaluru yesterday. In the presence of Secretary, Department of Drinking Water and Sanitation under Ministry of Jal Shakti, Ashok Kumar Meena. Taking a page from the case study, the Jal Shakti Secretary Meena spoke on how people's mission, backed by strong institutions, steady investment and Gram Panchayat ownership, can quicken transformation. Addressing media, former Secretary in the Department of Drinking Water and Sanitation, Parameshwaran Iyer, spoke of key learning from the case study, including political leadership, public participation and role of Panchayat as envisioned by Prime Minister Narendra Modi.
8: Now, unless you have community management or people's participation or a Jan Andolan, and you devolve management to the lowest appropriate level, the panchayats, and get real ownership, it's very difficult to sustain these programs. And lastly, go big. And I think that's a hallmark of Chief Minister, Prime Minister's water management and water governance. Everything is at scale. It was done in Gujarat and it's done nationally.
4: The nation is celebrating the 94th anniversary of Indian Air Force today. Air Chief Marshal A.P. Singh highlighted the Indian Air Force growing capabilities and stressed that its true strength lies in its air warriors rather than merely in advanced equipment and technology. Addressing on Indian Air Force Day celebrations at Hindon Air Base in Ghaziabad, Air Chief Marshal Singh emphasized the role of air power in protecting national interests and described the Indian Air Force as the custodian of the skies.
9: The Indian Air Force, being the custodian of the air power, understands its role and responsibilities and is always alert, committed and ready to meet any contingency. We believe that any air force can have the most advanced aircraft in the world or most advanced systems in the world, but its true strength is measured by its operational preparedness. That is how quickly and confidently it can act whenever the call comes.
4: The Air Chief Marshal also recalled the IAF's combat operations during Operation Sindoor, saying the country saw firsthand the destructive power as well as the effective air defense operations of the Air Force during the operation. Veteran actor Nana Patekar passed away at the age of 75 after suffering a severe cardiac arrest at his residence in Goa this morning. Patekar, one of India's most acclaimed actors, was known for his performances across Hindi and Marathi cinema with a career spanning several decades. He earned widespread recognition for films such as Parinda, Krantiveer, Ab Tak Chappan and Welcome. Prime Minister Modi has said actor Nana Patekar was an outstanding artist who won the hearts of audiences through various roles. Addressing an event in New Delhi today, Mr. Modi said Nana Patekar's life was dedicated to the honour, dignity and pride of the tricolour. Mr. Modi highlighted that through his films, he strongly criticised the prevailing social system and worked against social evils. The Prime Minister said Nana Patekar was a strong advocate of taking firm action against anti-national elements.
3: मशहूर अभिनेता नाना पाटेकर जी अब हमारे बीच नहीं रहे। वे एक बेहतरीन कलाकार थे जिन्होंने अलग अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता। नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा। वो बंधनों में नहीं रहे, परिंदे की तरह फिल्मों के आसमान में उड़े। उन्होंने समाज में व्याप्त व्यवस्था पर अपनी फिल्मों के माध्यम से करारा प्रहार किया।
4: We bring you more from our correspondent.
10: Vishwanath Patekar, popularly known as Nana Patekar, was born on January 1, 1951 in Murud, Zanjira in Maharashtra. Nana was known for his intense performances, distinctive dialogue delivery and portrayal of complex characters.
11: Kalam wali bhai kranti lana chahti thi. Kalam ke zor par kale vartaman ko khatam karna chahti thi. Kaun samjha uski baat ko? Kise jagati wo? Main jaag gaya. कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ, सुकून है।
10: A recipient of 3 National Film Awards, he was acclaimed for films including Parinda, Krantiveer, Agni Sakshi, Nat Samrat, Ab Tak Chappan and Yashwan. He made his Bollywood debut with Gaman in 1978 and went on to deliver notable performances in Shakti, The Power, Abharan, Taxi Number 9211 and Rajneeti. He gained widespread popularity as gangster Uday Shetty in Welcome and reprised the role in Welcome Back. He remained active in cinema until his final years, appearing in Houseful 5, O Romeo and Subedar, which was released recently. Prajna, Akashwani News, Mumbai.
4: India has accused Pakistan of doublespeak on terrorism, saying Islamabad is attempting to gloss over its support for terror groups by announcing a reward for information on Jaish-e-Mohammed chief Masood Azhar. India said the world has not forgotten the 9/11, 26/11 and Pahalgam attacks. Exercising its right of reply in the UN General Assembly, India's First Secretary Raghu Puri said terrorism cannot be defeated through declarations and called for action against its perpetrators, financiers and sponsors. The Intermeteorological Department, IMD, has forecast heavy rainfall conditions over Kerala, Mahe, Tamil Nadu, Puducherry, Karaikal, Uttarakhand, West Bengal and Sikkim during the day. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says government to connect 25 crore students through digital and online education programs. 5G connectivity reaches every district with over 5,50,000 base stations. GST Council deliberates on policy reforms to resolve disputes and improve input tax credit flow. Supreme Court directs Centre to form committee to curb unethical pharma marketing practices. Veteran actor Nana Patekar passes away. India accuses Pakistan of doublespeak on terrorism, says Islamabad cannot gloss over support to terror groups. And the nation honors sacrifices of air warriors on Air Force Day. With that, we end the midday news.
12: आप ट्यून है और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणु धोनी 90.4 एफएम के एल ई कनसु।
13: KLE Cancer Hospital, Belagavi.
14: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
13: KLE Cancer Hospital, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE Cancer Hospital ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
14: KLE Cancer Hospital ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
13: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
14: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು ಎಂಆರ್ಸಿ ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
13: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
14: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬೆಳಗಾವಿ.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377 एक्सटेन्शन 1530.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831248686.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल

0: पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येथे. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्र, KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, स्टेट ऑफ द आर्ट IVF फेसिलिटी ओंदिगे, रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपिगळिगे एक्सक्लूसिव OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
2: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।